दिशतक्रतो अथानो विश्वदर्हणे द्युम्नं सुदत्रमङ्हय वयश्चित्ते पादत्रिणो द्विपाच्चतोष्पादर्जुनि।